ए दाजू, ए भाई, ए दीदी, ए बहनी, काले रामे हरीश रामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मैला कायला ठैला नाचला कालो टोपी भदगौले मेरे